0: RL3 Radio.
1: Sakar Beats.
2: Sombar te Shukravar.
3: Sakari 9 to 10 a.m.
4: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
5: RM3 Manoranjan Radio.
3: Hello, Shatunu Namaskar. Good morning, Suprabhat. To you all, Shiri Sobat Aparahat. Radio Manoranjan Var Ani Sakar Beats Karakamat. Meet Mche Agdi. मनापासून स्वागत करतो. श्रोत्यांनो 9 वाजले आहेत आणि नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 10 पर्यंत. तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्यूनिंग करा आमच्यासोबत, आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. पुन्हा श्रोत्यांनो कार्यक्रमाची सुरुवात करूया एका कोळी गीताने, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो आजचा दिवस खूपच खास आहे. हवेत एक वेगळाच गोर्व आहे आणि घराघरात सकाळपासूनच लगबग सुरू आहे श्रोतनो. कारण आज आहे भावा बहिणींच्या अतूट प्रेमाचा विश्वाचा आणि घोर भांडणांचा सण. आज श्रोतनो रक्षाबंधन आहे तेव्हा तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. या क्षणी पुढचं गाणं सर्व भाऊ आणि बहिणींसाठी वाजवित आहोत तेव्हा याचा आस्वाद घ्या.

त्या एका व्यक्तीसाठी, तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई,

श्रोत्यांनो, आज जे विशेष दिवस आहे, आज आहे रक्षाबंधन. भावा बहिणीचं नातं हे न बोलता एकमेकांना समजून घेणारे आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीर साथ देणारं जगातलं सर्वात सुंदर नातं आहे, सुंदर सत्य आहे. रक्ताची नाती अनेक असतात श्रोत्यांनो, पण रडताना हसवणारा आणि पडताना सावरणारा खरा हक्काचा आधार म्हणजेच आपली भावंड. तेव्हा श्रोत्यांनो, या क्षणी परत एकदा पुढचं गाणं रक्षाबंधनाच्या निमित्ताने ऐकूया. पुढचं गाणं तुमच्यासाठी वाजत आहोत सजणारं, हे गाणं सर्व भाऊ भगिनींसाठी वाजत आहोत, याचा आस्वाद घ्या.

वेलकम बैक श्रीनो श्री सोबत आपण आहात ते रेडिओ मनोरंजनवर आणि सकाळ बीच कार्यक्रमात मी परत एकदा तुमचे स्वागत करतो. श्रोतनो 10 पर्यंत मी तुमचे साथ देणार आहे तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या. आमच्यासोबत आजचा शुक्रवार एन्जॉय करा. फॉर नाव ऐकूया.

श्रोतांनो, या क्षणी परत एकदा एक कोळी गीत. कालच आपण नारळी पौर्णिमा साजरी केली. हा सण श्रोतांनो विशेषतः महाराष्ट्रात आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर खूप मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. तेव्हा श्रोतांनो या निमित्ताने ऐकूया एक कोळी गीत, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढचे भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.